0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग। स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
3: हॅलो श्रोतनु, नमस्कार, गुड आफ्टरनून। श्रीसोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर स्वर तरंग कार्यक्रमात। मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोतनु, 4 वाजले आहेत, त्या नेहमीप्रमाणे मी तुमची साथ देणार आहे 5 पर्यंत। तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या, आमच्यासोबत चहा वेन्सडे आफ्टरनून एन्जॉय करा। दुपारची वेळ आहे श्रोतनु, ट्रॅफिकची वेळ, तेव्हा आमच्यासोबत ट्रॅफिकची स्ट्रेस दूर करा काही शेवण्या गाण्यांसोबत। फोनावशून कार्यक्रमाची छान सुरुवात करूया इन द वॉइस ऑफ अंजली मराठे, टेकन फ्रॉम द मूवी माया, याचा आस्वाद घ्या पहिलं गाणं फॉर यू ऑल।

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग।
3: श्रोत्यांनो, गेल्या आठवड्यात मॉरिशस देशात सगळीकडे बाप्पाचे आगमन झाले। दुसऱ्या दिवशी 5 दिवसात 7 दिवसात बाप्पाचे विसर्जनही झाले, पण श्रोत्यांनो गणेशोत्सवाचा उत्साह अजूनही जल्लोषात सुरू आहे अनेक देशात। स्पेशली श्रोत्यांनो भारतात महाराष्ट्रात गणेशोत्सव अजून चालू आहे। गणेशोत्सवाचे वातावरण श्रोत्यांनो अगदी भक्तिमय आहे सगळीकडे अनेक ठिकाणी। तेव्हा श्रोत्यांनो अशा या भक्तिमय वातावरणात काही गणेश गीतांनी या क्षणी कार्यक्रम चालू ठेवूया। ऐकूया नेक्स्ट रॉक एक गणेश गीत आनंद भाटे यांच्या आवाजात, याचा आस्वाद घ्या।

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग।
3: श्रोतनो, या क्षणी काही गणेश गीतांनी कार्यक्रम रंगत आहे, कारण गणेशोत्सव अजून चालू आहे। स्पेशली श्रोतनो, महाराष्ट्रात मॉरिशसमध्ये अनेक ठिकाणी गणपती बाप्पाचे विसर्जन झाले आहे, पण महाराष्ट्रात अजून जोरात गणेशोत्सव चालू आहे। ऐन श्रोतनो, गणेशोत्सव हा केवळ उत्सव नाही, तर तो आहे श्रद्धा, संस्कृती आणि एकतेचा उत्सव। बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंतचा प्रत्येक दिवस भक्तांसाठी खास असतो। तेव्हा श्रोतनो, या क्षणी सर्व भक्तांसाठी परत एकदा एक गणेश गीत वाजवत आहोत अनुराधा पौडवाल यांच्या सुमधुर आवाजात। ऐकूया पुढचं गणेश गीत, प्रथम तुला वंदितो, याचा आस्वाद घ्या।

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग। स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
3: वेलकम बॅक श्रोतांनो, परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत स्वर तरंग कार्यक्रमात। शिरीसोबत आपण आहात रेडिओमॉरिशसवर आणि श्रोतांनो 5 पर्यंत मी तुमची साथ देणार आहे काही शेवटच्या मराठी गाण्यांसोबत। तेव्हा श्रोतांनो तुम्ही पण आमची साथ द्या, ट्युनिंग करा। दुपारची ही स्ट्रेस, दुपारची त्या ट्रॅफिकची ही स्ट्रेस दूर करण्यासाठी काही मराठी बीट सोबत फोनावर श्रोतांनो ऐकूया नेक्स्ट ट्रॅक। तुमच्यासाठी वाजत आहोत सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या सुमधुर आवाजात पुढचं गाणं, तेव्हा याचा आस्वाद घ्या। यांच्या शोधनुखी चुनिंग 5 पर्यंत मी तुमची साथ देणार आहे।

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस।
1: एंड शुद्ध यक्षणे कुया एक लावणी थिकन फ्रॉम द मूवी नटरंग, डायरेक्टेड बाय रवि जाधव। एंड शुद्ध काल मराठी दिग्दर्शक रवि जाधव यांचा वाढदिवस होता, असो त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा। याक्षणी त्यांच्याच या मूवीतून घेतलेलं गाणं तुमच्यासाठी वाजत आहोत, स्पेशली हे गाणं। या गाण्याद्वारे शुद्ध रवि जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवूया, तेव्हा याचा आस्वाद घेऊन द व्हॉइस ऑफ बेला शिंदे।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रोत्यांनो, 4:50 झाली आहेत, 10 मिनिटात कार्यक्रम संपणार आहे, वेळ कमी आहे श्रोत्यांनो, तेव्हा आमची साथ देत राहा शेवटपर्यंत। या क्षणी ऐकूया नेक्स्ट ट्रॅक आदर्श शिंदे आणि आनंदी जोशी यांच्या सुमधुर आवाजात पाणी या मूवीतून घेतलेलं गाणं। तेव्हा श्रोत्यांनो, याचा आस्वाद घ्या, फक्त 10 मिनिटे राहिले आहेत, तेव्हा या 10 मिनिटांचा पूर्णपणे आस्वाद घ्या आमच्यासोबत।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रुतिनुयाक्षिणे ऐकूया द व्हॉइस ऑफ रोहित रावत आणि सोनाली सोनावणे यांच्या आवाजात शेवटचं गाणं। पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे। आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात। थँक्यू व्हेरी मच श्रुतिनु आमची साथ देण्याबद्दल। हॅव अ ग्रेट डे, हॅव अ ग्रेट वेन्सडे आफ्टरनून। काळजी घ्या। आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार।

क्लासिक म्हणू नमस्कार. AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्युनिंग करीत आहात ओनली ऑन AM2. या कार्यक्रमाच्या आरंभी आज राजयोग धुरी यांचे समुद्रवासात आम्ही करणार आहोत. आस्वाद घेऊया नाचे गौरी नंदना.

मंडी व कुठे असाल तुम्ही ट्यून इन करत राहा AM2 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. सध्या आम्ही वाजवित आहोत विश्वजीत बोलवणकर यांच्या सुमधुर आवाजात. ऐकूया नामदेव कीर्तनकरी.